0: शस्त्रं प्रमसिद्धे
1: नमो राजर्गेश्वरं परमृदे
0: नमो शस्त्रपाने नमो अस्त्रमाने
1: नमो परमज्ञाता नमो लोकमाता
0: अपेक्षी अपरमेय भोगी अपुक्ते
1: नमो योगजगेश्वरं परमयुक्ते

0: नमोचर मंत्रं नमोचर जंत्रं
1: नमो सर्वदृश्यं नमो सर्वकृष्णं
0: नमो सर्वरंगे त्रिभंगी अनंगे
1: नमो जीव जीवं नमो बीज बीजे
0: अखिते बीजे सम